0: nu ke jong u che wa te ron ho hun tu hi ka hu phul mangi
1: dar te inga mo i u che wa te kha ma te an ni ram mu te jong an ho cham ngai sha em ni
0: ning kap tu ero chu jong ani hok lo mai enge ni ta ang an chok tur po kha veng sang lam ti ti to leng ka sha da na bong pui sawa an tho chwa pu ye an ti kha ania nu ngati nge sawa te soi tak dei mai ri ru ha lai lai ya
1: ओ बोइते रमुआ छक तु रेंग रेंग चान सवा एमो आरसी मंगिन आयन इन छेना सवा आ पो बोंग पुई सवा ngat रमलमा श्याम देव काक काक चुंगा ख्वा अचंगा अथलो छवा चान लोटलिंग हे तुरा अनिन ngai छेना लोम
0: अनि चु कशे वे छ अलोम मासे नु लोटलिंग तासे उछे व चान एंगे मुतल बे सेवे ओमसिया पे तुर कन ने वे देर बॉक्सी लो
1: आ chutin engthilma phutin anrammu emo ramchwa ngai hleinem daripa ladam ni lazong hetyang em em a berin kan nileng big lo tur asin mo
0: nu chupo ni se ngai te kapite chuan anlom pa te engemonen anlo hmuak le emo anianga kejong ko hoi vengam lovang u cheuwa mel po ko hungam lovang
1: engtia lo hmuange antum
0: min shil chadu lawa chimalte nu zamoi phechuan lompa chifen lopek atum moli
1: chu zong kan ne ve phak bak thil ani chu boite kathul mong kha han hai te
0: chipek turo memni
1: han hai phatla o kha kha la hlum kha han la la arong po lung thokimin ala ome ala fe chhle zuknya
0: nu ngatan nge niang
1: kathiam lo dak po hi ani lolama mi patha chhor tur om lo chu ti in namdan de po zirtil man lo che in colony chhuak ka chhiar liam tir che a
0: lolam kal hi ka ha chuang lo ania khui ka lo puyang che
1: man lai de kho sak ala har sa zwa lai phei chuan pasal charam mu lo ho lom na ro pui berangai chu hetianga latuak phiar hmanga siam arkeziak in ban hi ania sin
0: nu mase ka zakle deu e mi mit kan ti khamang ti te ka hlau hnu no
1: i u che wa hi min du sak tu ipa omlo hnu phei chuan he kan se e ve the pha na om chun ania du sak takin i lo ban don nia
0: e he chu nu u che wa ten bo hlan ron chame